0: दिल नु पसंद सोना ढोले ढोले ढोले नु पसंद काले चोले जग तू वध के तेरी यारा यारी
1: वाह वाह वाह
0: एक तू प्यारा दूजा तेरी टोर प्यारी बोले ते या ना बोले बोले
1: वाह
0: सानू पसंद